देह गावै को जापै दिसै दूर गावै को वेखै हादरा हदूर कथना कथी न आवै तोट कत कत कथी कोटी कोट कोट देन दा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाहे खाए हुक्मी हुक्म चलाए।

ठ आगे जाहे जिनकै राम वसै मन माहे तीतै भगत वसै कै लो करह अनंत सच्यामन सोए सच खंड वसै निरंकार कर कर वेखै नजर निहाल तीतै खंड मंडल वर पंड।

सर्वाय संताम संसात रूपे, नमो परम तत्तंग तत्तंग स्वरूपे, नमो जोग जोगे, नमो ज्ञान ज्ञाने, नमो मंत्र मंत्रे, नमो ध्यान ध्याने, नमो जुद जुदे, नमो ज्ञान ज्ञाने, नमो पोज पोजे, नमो